0: FM 100 31 साल FM 100 आपकी आवाज. अस्सलाम वालेकुम पाकिस्तान.
1: अस्सलाम वालेकुम पाकिस्तान. पाकिस्तान
2: कराची लाहौर इस्लामाबाद हैदराबाद राहिब याकाम मुल्तान अबटाबाद गुजरात जेलम Across Pakistan, this is FM 100.
3: Assalamu alaikum, Pakistan.
0: Azan Maghrib pesh ki ja rahi hai. Sufi Soap special quality ke taawun se.
4: Bismillahir Rahmanir Rahim. FM 100 ke sab sunne walon ko assalamu alaikum. Karachi aur uske mazafat mein azan Maghrib ka waqt hua chahta hai.